दुनिया सरासर मिसल ख्वाब आहे, तचे बो कुछ त आहे जंहिं जो सायो थो पवे हिते हुते, तचे बो कुझु त आहे जंहिं जो सायो थो पवे हिते हुते, मञण मुश्किल पवे थो ही त को सखणो सुराब आहे। बदिलजन कायनातूं थियूं, बदिलजन पिण ज़माना था, इन बदिलाव जो चइबो ही सभु कुझु को त बाब आहे। बदिलजन कायनातूं थियूं, बदिलजन पिण ज़माना था, इन बदिलाव जो चइबो ही सभु कुझु को